मनसा कर सिमरंत तुझे नरे, काम क्रोध मिट्यो जो तिनन। बाचा कर सिमरंत तुझे तिन, दुख दरिद्र मिट्यो जो खिनन। कर्म कर तो दर्श परस, पारस सर बद पट जा।